0: सुशीला तू हंगा सारखी बंगड्याला माझ्या साठी जेवण लागतो का लांबजी
1: लांबजी गरज ना आम्ही दोघांनी मोगान संतोषान समाधाने जेव्या असे मुझे मागणे
0: हाव मिस्टर पिरेरा या कुटुंबाचं वडील तू मुझी मोगाळ पतीन एका कुटुंबात पोती आणि पतीन दोघां बळवंत कांबो असले बरी तंतू एक कांबो कुसकाल्या रे मुखार चिंत गुत कष्ट
1: झाले सुरू झाले तुझे तू वेगळी बघणारी बरताय बा हमें संगले हम सुखा सकते अरे मां ते कांबे दुकान तेंबे तो रस ना रे ये क्लो जाना
0: बक्सी मका मुझे खुशी चा बोरिए आज तुझे बंगला रंग मती सा ये सबकड सेंटीमेंट आके त्याके अरे बेटा सोंदरांत मांडा सोतला मका आणि तुका किस के दुकान संगत मलोन पुरी कन का तरिया
1: हे सरके पहिलो देवा जाऊ माननी होगळा अरे आल तारी रे आम्ही ये दोडस पुन्हा दौरला ताका आम्ही अर गनिरिया
0: करेंस एनकरेजेस सुशीला आज तुझ्या जन्मदिसाक अजाप दिवन कशें आमच्या पुता प्रकाशान हे करीता न्हू हे करता म्हळ्या कशें जालें पिकेरा केंगी कितें तरी आज तुजो पण नाचने
1: बापा बापाय कणी पुताक एक म्हज्या वयर कितलो एक मोग बाबा
2: मम्मा हॅपी बर्थडे
1: आय लय की पुता
0: पळय सुशीला आमच्या एकल्याच पुताक आवय बापा वर कितलो मोग आणि हुस्को त्या शिवाय आज तुझो जन्मदिवस बरो करूंक अजाप तशें अपुरबायचे केक हाडून आयला एक बैलान पळोवंक मात सोबीत न्ही बितारी बारी गोड गोड आसतली करेन हांव आनी तूं बाकी म्हज्या किसोड तूं बगी तुज्या जन्मा दिसाक कितले आपर बायत
1: केक ओके ही बाटली कित्याक
2: आज तुका पण नाचते मम्मा तुवें तशें उलोवंक नजो हॅपी बर्थडे मम्मा आले केक जातर कातरची नाही म्हण ना हा कातरता हॅपी बर्थडे टू यू
0: तुका खाले पिशे लागलाय रे
2: वय बाका पिशे वय हा पिसो तुम्ही मात बगे म्हणता असतो एकलो पूत
0: असतो एकलोच पूत आम्ही सुनाई सगळो संसार जाणा ही हात नाही तर बाताक म्हण तुका आम्ही कसला रे
2: तंतून कितें नावाज झाले भुरग्या बसो तुमचो कायदो
1: तुका जाला तरी कितें रे काजारां सहित वाईन पियो पाटी करतो तू आता बाटली आणि पियत आहे मु
0: सुशीला आज तुझो जन्म दिस बंगराळो जन्म दिस बंगराळे अक्षराने भरून दोरीचे तसलो दिस कोणे तुझ्या बंगराळे पुताचे अवतार आम्ही आमच्या बंगराने आस म्हणून चिंतून पसरल्या पुताचो वेच
2: तसे विषय के या बंगाराने आस माका जाय झाले तेंच बंगाराने आस
0: बंगाराने आस म्हणा रे तू आमच्या बंगाराने आस किंतु वांतो विसरताय तुमचो आमचो भांगर आणि आस्त एकलोच पूत म्हणून तुका आम्ही पसून शिकाप देऊन वर केला रे त्या शिवाय आमकां आजची एक एकराची सुवात ती आमच्या नंतर तुकाच रे
2: ते म्हाकाच म्हणून हांव जाणा तोर आणि हांवें कितली वर्सां राखा जाय म्हाका जायना राखो म्हाका बिझनेस इनवेस्टमेंट पैसे जाय ते तुमी मोडटा म्हणजे राखो मुद्दाम जायना सांगा तुजो वांटो म्हाका केदार दितात
1: तुका जाला तरी कितें रे देवा पोरा जिता न्ही तुका जर अशी आलोचना आसली तर मोगान तुझ्या पप्पा लागीं उलयतय न्हय अशें पियो विसरचें म्हणून कसलो गरज
2: हांव पियता आज सोडस पियता पियल्यार मजस दुसरी
0: पियल्यार मजस दुसरी आम्ही तुझे आवय बापूय रे आमच्या उतार प्रायर आमचो पूत आमकां पळयतालो आनी आमी कश्टांनी केली आस्त मदीक समजतलो म्हणून आमी चिंतले रे उदकान आमसाण दुल्ल्या बरी जाले मरे तूं आमचे आटे विटे जाणा
2: पप्पा तुमचे आटे विटे वळवळे कळवळे म्हाका करचो ना मुझे वळवळे तुम्ही समजता ते हांव कितें चिंतता कितें सोपता म्हणून तुम्ही जाणात की
1: तुझे आटे बिटे पुता आज मुझो जन्मदीस ते भंगराळो

0: तुझ्या आवईक उल्हास पटायचे तिका समाधान करीचे म्हणल्यार सवाई तुझ्या आवईक मेलसो तुझ्या जिनये तू एकच दीस आणि तू वाटो जाय जागो जाय म्हणून झगडटाय
1: शिला तू काय गळगळताय हांव तुझो घोव आजून जिवंत आसा आज सकाळी हांव आणि तू इगर्जेक बसून आमच्या रस्त्याराक आम्ही आर्गां दिली मरयेक आम्ही फुलां अर्पिली जन्मादीस आचरण कसो बसत ही केक पहिलो आडंबर केक आणि किती किती कोणी हाडयेत कोणी दिवेत कोणी कातरयेत
2: हॅलो हवे मम्मा म्हणून हाडली तिने कातरू नाकारले हवे कातरता म्हणले तन तू मुझी काय सुख असा असल्या रे आय डोंट केअर
1: प्रकाश तू तुझी उतरा आणि प्रायची कड मिळवून उलो असाय अरे जन्म दिली आवय बापूई तुझे पोषण करणं शिकप देऊन तुका एका पावडा पवयली ती रस्नाराक समान रे आणि तू त्या रस्नाराक आणि जन्म दिल्या आवय बापायक विरोध होता म्हणले चंद्र पडे
2: बापा तुका मुझे एक सवाल तुका समाज यंत्र इगो जिंत बरे नाव असा समाज यंत्र समाज सेवक इगो जिंत देवासो सवाक तुमच्या रेस्पेरा वाड्यार देवासो म्हणणारी ती भुरग्याक जन्म दिले आणि कितें उणे कोण जायनासतना ताका वाडयतले म्हणून पवित्र पुस्ताची उतरां वाचून सांगता बापा हे तू आयकलाय मू हाका तू खबर आसाय म्हणून बसतिलाय मू
0: तिके सोसणी काय खाण गे तुम्ही विसरल्या तक्षण दिवून कितें ती केळची वस्ते तशें जायना पुता तुझ्या बापाक चिंतूंक गेल्लो वेळ दी
1: सुशिला तें तुजें चिंता पू म्हाका चिंतूंक वेळाची गरज ना हांव येदोळसो चिंतलो ना म्हणा आनी आज फाल्यां आनी परवां ना ना ना
2: मम्मा आयकले न्हू ना ना ना म्हाका नाका नाका नाका मुखार कितें घडात तर ताका तुमीच कारण

0: असो पोडणास गड्द जालो डे.
1: आम्ही गटार एका हाळण्यात जीवन आसले. हांव आमच्या पुताक बरें शिकप मेळाचे, ताणे आधुनीक रितीन जिवंक शिकाचे म्हणल्या एका उद्देशान आम्ही गट सोडून ह्या गांवांत येवन ह्या जाग्यार घर बांदून रावल्या. पुताक बरें शिकप दिले, ताका एक पुढाराक पावयले. आनी आज जावयेत म्हाका सुरू सोरो बिडी बिडा सिगरेट असली कसली सवय नसल्यारी हे सकोड सवयो आमच्या पुताक खंय धावन आयले म्हण म्हाका समजना. आम्ही खंय चुकल्या म्हण म्हाका कळना. सुशिला, त्या दीस तुवें आमकां भुरगोसू नाका म्हणलें तर बरें आसलें.

0: बको त्या दिस नाक बोर पिये जगण कर तुका जाग्यासो वांटो मेळता म्हण सर
1: कितें जाल्या रे पप्पा वग्गीच्या पिगाळच्या वरी म्हाका दिसना एकदम हट्टी तो
0: ते हांव जाणा ते हांव जाणा ताच्या की चड हट म्हाका आसा या तुमच्या एक एकऱ्या जाग्याचेर पयले म्हाका मोन आसले म्हज्या घरच्या कुशीचो जागो हो हांवें जाग्याच्या धनी इंत्रामा कडेन उलोवन मोल बांदून जाल्ले थवळ तुज्या बापायन पिरेरीन मोदे येवन जाग्याक सोड मोल दिवन म्हज्या आशेक शेळव धांवतले त्या दिसता न्हू म्हाका तुज्या बापायचेर आनी ह्या जाग्याचेर हट पडला
1: ते जावंक पुरो कन्ना मा तू हे सांगल्या बरी म्हज्या आवय बापाय कडे हांवें जगोण जागो म्हज्या नांवार केल्यार तू का कितें पैदो बेन्ना मा
0: म्हाका कितें फायदो फायदो नासतना बेन्ना कसलेय काम करिना म्हणले चिंत सांगता आयक फाल्या तू तुज्या बिजनेसा खातीर तुज्या जाग्याचो वांटो विकतालोय मू ताका हांव बरें मोल बांदता आनी तो जागो मजो जाता
1: सारखें सांगलें बेन्ना मा कितें जावं म्हाका बिजनेस करचेस आनी ताका मस्त पयशे जायचे ताका परियार जागो जागो जागो कोणे काण गेले कितें म्हाका पयशे आयल्यार जाले
0: काल तुवें प्रस्ताप केलाय सदांय तडव करून घरा ये उलय नाका जेवी नाका विसरल्यार जेवणी नाका खाणी नाका म्हाका जागो जाय म्हणो दोन दिसांक एक पावटी गालाटो कर कितले दोन दिसांक एक पावटी तुज्या आवयचे मन मोवाळतले हळतान तुज्या बापायचे हटी उणे जातले तुका जाग्याचो वांटो मेळटा म्हणसर तुज्या कार्याचारान रावय नाका हांव तुज्या फाटल्यान रावन तुका इशारे दिते रावता

0: आणि आज नाही तर पल्या कोणे सांडुरलो पूत म्हणून माझ्या गाटाच्या कुटुंबाच्या कळटाले म्हणून आणि तसे कळत जाल्यार हाच्या मुखल्या शिकपाक आणि माझ्या पुताच्या मुखल्या फुडाराक त्रास जाताले म्हणून त्या एकाच कारणा खातीर आम्ही गाठ सोडून या जाग्यार येऊन रावले हांव. पुता प्रकाश वेन्नामा तुमकां हांव इतलें सांगयत.
1: आयकलेंगे प्रकाश. मनीस खंयच्या कश्ट आकांतांत वळख जाता आणि त्याच्या खंयच्या गुंडेक पडटा ते या प्रेरीच्या दृश्टांतांत आमकां सांगता. पूण हेरांक कित्याक आपल्याच घरच्यांक अर्थ जायना. पयली लिसांव घरांत एकामेका विश्वास आसूंक जाय. हेरांनी फटकिरी गजाली सांगून कान पुंगल्यार ताका कान दिनाय. जर कान दिशात जाल्यार तुमची कुटुंबां पाड जाताली. थंयच पिरेरीच्या कुटुंबांत घडलां. आनी बेन्नामा गरजा कथन भोसो पयल्लो व्यक्ती तो शेजारी. शेजाऱ्यान आपल्या अनेक शेजाऱ्या सांगता बरेंच चिंतूंक जाय. ते सोडून मोसरान जळचे न्ही. जागो वाट म्हणून संबंद पाड करचो न्ही. ही भुंयभाट आणि या भुंयच्या रस्ते सर्व त्या रस्त्याची रचना. फाल्या उठून आम्ही चलते रावतले पूण जिवंत असा पर्यंत आम्ही मोगान रावल्यार हेरांच्या कळजांनी आमार जातले.

0: हाय हेलो नमस्कार आमचे प्रणाम. आज आवनी रोशन क्रास्ता पालदाने आमी करमेल गुड्यात आवन. आज आमचे पैन बोरी मारा. तुम्ही जनांत ओ जावन असो वेळ मोवाच्या क्रशेचो प्रमुख वेळ. देखून बोरी मारांत एक तरणाटो व्यक्ती असा. लॉकडाऊना वेळार ताणी एक क्रशी प्रारंभ केली आणि त्या उपरांत इतल्या वर्सां उपरांत ताचो फळ कसो आसा, ही मोवाची क्रशी चलता कशी चलता म्हणले समजावून घेऊक आज आम्ही बोरी माराक आम्ही आमचे पैन करणासा व्लॉग करूंक आज आमकां सांगत दिता रोशन क्रास्ता. देखून ड्रायव्हिंग करणासा. देखून ताचे ताळून थोडी उतरां ह्या पैनाक.
1: नमस्कार सगळ्यांक, बरो दीस मागता, खुशी झाली. तुमसो तुमसो तुमसो मोगा मोवा पेळी तुमसो मोगा आयले वर आयकाले सगळी सांगत आस मोवा वाडो वळता आमच्या कोंकणी भाशेन म्हणटा अशें म्हणटा सर. जावं न्हू मोवाची कृशी करचे का सगळी तरणाट्या विशय आणि तो त्या कृशी कित्या खातीर आयलो ताचे विशयी जाणा जावं कसं राजहेददारी तुम्ही येत असताना हंगासर वय हांव येता हांगा फुडें फुडें म्हणून म्हाका संतोष भोगता. आस कितें जाता पळोवया. आमकां मोवाची रूस साकोवंक मेळटा की या ती रूस तुम्ही कशी साकवेत या कृशी मुखांत म्हण जाणा जावचे खातीर बरी मार सांजरी सवळेक आमी पावता आनी थंयसर वचून तुमकां आनी कळीत करता. चड म्हणा सर तुमी आमकां सांगा दिया आमी वचून आसा फुडें कितले वेकाला तेणे जावन येता तेणे जावन येतात खुशी जावन आसा. आमी आज फुडें फुडें फुडें फुडें येवन बरी मारच्या सांजुजेच्या सवळेंताच्या सबीत गांवांक पावल्या. कृशी तांचो मोगासो एक व्याप्त जावन घेता आनी त्या हातूंत आमी एका कुटुंबाच्या घरा गेल्या. थंयसर आमकां मोवासोसर पळोवंक मेळटा. तें कोणें मलगड्यांनी केलां गी ल्हानांनी केलां गी म्हणटा आसतना आमच्या मतीन सबाल उपजावंक पुरो. तो आसा अश्विन सिक्वेरा आनी ताची वडिलां पप्पा आनी मम्मी आमच्या सांगात आसात. देखून तांचे सांगात आमी तांच्या घरांत आयल्या. तांकां आमी मोगान म्हणटा नमस्कार. तुझ्या वडिला विशयी तुवें सांगूंक जाय दोन शब्द आनी तुज्या कुटुंबाच्या संद्या विशयी तुवें सांगूंक जाय. उपरांत आमी आमचें काम सुरू करया.
2: आमचो गांव बरी मार मंगळूर टावन लगभग 30 किलोमीटर लग्गींत म्हण येत लग्गी आसा आनी बरी मार बल्ल्या बरी मार तालुका ग्रामाच्या बल्ल्या मनशे कडेन म्हजो पप्पा आसा एवरेस्ट सिक्वेरा आनी पप्पा पयले बैला गांवांत कुवेटांत वावर करनासलो. ताच्या उपरांतल्या आमच्या ल्हानपणांत हांव मागीर ते हांगात कृशेचो वावर आबासो कृशेचो वावर पप्पान मुखारून येला आनी मम्मी आई बी सिक्वेरा होम मिनिस्टर घरांत तिचो वावर हांगा बोवारी माडयेचे बोवर माडी जावंक पुरो या नार्ले तोट या मिरयाचें तोट अशें रंबुटान अशें विविध कृशी पपाय आसूंक पुरो या अशें रांदवय आनसां आसूंक पुरो अशें विविध कृशी आमी आमच्या शेतांत या भाटांनी आमी करता आनी ताच्या सांगात आमी मोवाची कृशी एक कोविडाच्या वेळार केल्ली आसा. तशेंच पप्पा मम्मी तशेंच म्हजो भाऊ पयशिल्ल्या होन्नावरांत वावर करना आसा सिवील जड्ज जावन होन्नावर तालुका GMFC जावन वावर करना आसा. तो तशेंच भयणी काजार जाला भयण हांगाच बरी मारांत आश्ना सिकवेरा म्हणून ते बरी मारांत भायर वचून सोडून ते बरी मारांत ताच्या नवऱ्याच्या घरा वस्ती करना आसा. तशें भाऊ अनिल जॉन सिकवेरा म्हण सांगून तो होन्नावरांत वावर करना आसा.
1: आनी हांगासर तुमी पळयतात मस्त डब्बे दिसतात तेणे येणे पुरा पळयले जाल्यार डब्बे दिसतात माड माडयो केळंबे मिरी सगळी कृशी भोंवतणी आमकां पळोवंक दिसता. आमी कालेक आज तोटाक आयले हांव तुमकां एक रिती सकुतवाल आसूंक पुरो हांकां कालें काम गे ह्या तोटांत आमी बरी मरचे तोटाक कसो काल्या गेले आमी म्हणटा आसतना हांगासर म्हजे सांगात एक सुबीत तरणाटो आसा. तो शिकपी सांगात आसा बऱ्या वावरारी आसा विशेष जावन मोवांच्या कृशींत तसो हात मेळ्ळेला ताणें लगभग 400 सर्तीक एक बॉक्स आसा तो मोवा कृशीचे कर्न आसा आनी हाचे मुखांतर तो आतां इल्लो हातभर इनकम जोडते आसा आनी तो माजोडते ना पूण हाचे मुखांत ताणें आमच्या युवा जाणांकी एक वाट दाखयल्या. तुमकां जर सुवात आसा ल्हानशी जावंक पुरो व्हडली जावंक पुरो थंयसर तुमी मोवांची कृशी करा आनी तातूंत आदाय जोडा अशें तरणाटे एक बऱ्या वाटेक तुमी पावा म्हण. अश्विन स्वागत तुका आयच्या विशेष कार्यक्रमाक.
2: देव बरें करूं.
1: तुज्या तोटांत आमी आयल्या आनी पळयतना हे ल्हान ल्हान बॉक्स पळयतना कितें गी म्हाका विशेश येता भोगली पूण आतां हांगासर हांव आनी तूं जायते उलोवंक आसा मोवांची कृशी करचे म्हूण तुज्या मतीन कशें चिंताप आयिल्लें?
2: एक्चुली हांव हायस्कुलांत आसतना एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटी म्हण असले म्हणल्यार आमच्या शिकपा उठ्टकू खंयच्या म्हण एका क्लबाक जॉयन जायचे ते कंपलसरी ना जाल्यार इंटरनल मार्क्स ना तूं म्हूण सांग. सो मस्त क्लब आहले, इको क्लब आहले, NSS आहले आनी ताच्या उपरांत मोवाच्या मुसाचे म्हळ्यार जेनू संघा म्हणून एपिकल्चर क्लब म्हण आहले. आमच्या इस्कॉलान मात्र आहले ते दुसऱ्या इस्कॉलान नातले आनी म्हाका ते एकाले गे अट्रॅक्ट म्हण बघले उरले जेनू तसो लिडर आयलो तो टेंथान आलो हांव वयता तो ನೀವು ಜೀವನ್ ಕೃಷಿಗೆ ಸೇರುವಾರಾದ್ರೆ ಬನ್ನಿ ಜಾಯ್ನ್ ಆಗಿ ಮನಲ್ಲ ತೇ ಊರ್ಲೆ ಬರೋಬ್ರಿಗೆ ಮನಲ್ಲ ಯಾಕೆ ಅದು ಚುಚ್ಚಿದ್ರೆ ಕಚ್ಚಿದ್ರೆ ತಶವರು ಮಕ್ಕರ್ ಕರ್ಲಾಗ್ಲ ಮಕ್ಕ ತೇ ಕಾಲ ಆಗಿ ಬರೋ ಅಟ್ರಾಕ್ಟಿವ್ ಮನ್ ಬಗ್ಲು ತೋ ಕ್ಲಬ್. ಸೊ ತಶೆ ಅವನು ತ್ಯಾ ಕ್ಲಬ್ ಆಗಿ ಜಾಯ್ನ್ ಜಲ್ಲ ತ್ಯಾ ಕ್ಲಬ್ ಅಂತ ಹರಿಯಕ ವರ್ಷಾಚ ಅಕ್ಟೋಬರ್ ಅಂತ ದಸರಾ ರಜೆ ಮಾಡ್ತಾ ತ್ಯಾ ದಸರಾ ರಜೆ ಅಂತ ಟ್ರೈನಿಂಗ್ ದಿತ್ತ ಮೇಡಮ್ ಮೊವಾಚೆ ಮುಸಾಚೆ ಟ್ರೈನಿಂಗ್ ಕಶೆ ಪೊಸ್ಚೆ ಕಶೆ ಮೊವಾಚೆ ಮುಸ್ ಧರ್ನ್ ಗಲ್ಚೆ ತ್ಯಾ ವಿಷಯ ಟ್ರೈನಿಂಗ್ ದಿತ್ತ ತ್ಯಾ ಟ್ರೈನಿಂಗಾಕ ಅವ್ನು ಗೆಲ್ಲ ತೋ ರಾಮಕೃಷ್ಣ ಮುನ್ ಎಕ್ಲೋ ಮಸ್ಟ್ ಏಕ ಆಬ್ ಟೈಪ್ ತದಳ ತಾಬ ತಂತ ನಾ ದೇವಾದೇನ್ ಸಲ. ಸೊ ತೋ ಟ್ರೈನಿಂಗ್ ರಿಸೋರ್ಸ್ ಪರ್ಸನ್ ಜಾವನ ಇಲ್ಲ ಅನಿ ತನ್ನ ಟ್ರೈನಿಂಗ್ ಇಲ್ಲವರು ಹರಿಯಕ ತಿನಿ ವರ್ಷ ಗೆಲ್ಲ ಮಳೆ ಏತ್ ನೈಂತ್ ಟೆಂತ್ ತಿನಿ ವರ್ಷ
3: ಪ್ರಾಥಮಿಕ ಬುನಾತೆ
2: ಮೆಳ್ಳಿ ವೈ ವೈ ಮೆಳ್ಳಿ ಗ ಮುಸ್ ಅನಿ ಆಮ್ ಜಿಸ್ಕಲ್ ಅಂತ ತೆ ಪೊಸ್ತಲೆ ಮುಸ್ ಮಳೆ ಆಮ್ಚೆ ಸರ್ ಪುರ ಆಮ್ಕ ತೆ ಎಪಿಕಲ್ಚರ್ ಕರ್ಚೆ ಕಶೆ ಮುನ್ ಸಂಜೆ ರಿಯಾ ಶುಕ್ರಾರ ದಿಸ ದೊನ್ಪರ ಪ್ರಾಂತ ತೆ ಆಮ್ಕ ಫೀಲ್ಡ್ ವಿಸಿಟ್ ಕೊರಂಗ್ ಅಸ್ತಲೆ ಇಸ್ಕಲ್ ಹೈಸ್ಕೂಲ್ ಅನ್ನಿಸ್ತು ತಾಚೆ ಉಪರಾಂತ ಮುಸು ಬಾವ ಇಲ್ಲೋ ತಾನೆ ಟೆಂತ್ ಫಾಲೋ ಕೆಲೆ ಮಳೆ ತಾನೆ ತೆತ್ ಫಾಲೋ ಕೆಲೆ ಅನಿ ಮುಜೆ ಟೆಂತ್ ಜಾವನ್ ಎಂಡ್ ಜಾತಾನ ಆಮೇ ಗುಡ್ ಕಿತೆ ಆಡ್ ನೋಜ ಮುನೆ ಪುತ್ತೋ ತಾನೆ ಗುಡ್ ಅನ್ನ ಇಲ್ಲ ಅನಿ ಏಕ ಒಳಾಚೆ ದಗ್ಗೆ ಆಮ್ಚ ತೋಟಾಚೆ ಬೈಲ ಅಂತ ಒಳಾಚೆ ದಗ್ಗೆ ಮಾಡಿ ಆಡ್ ಕೊಡಲಿ ಅನಿ ತಂತು ಮೂಸಾರ್ ತೆ ಮೂಸ್ ಅವ ಅನಿ ಬಾವ ಅಂದರ್ನ ಗೆಲೆ ಕಷ್ಟ ಅನ್ ಮುಳ್ಳೆ ಬರಿ ಅಂದರ್ನ ಗೆಲೆ ಬಾರಿ ಕಷ್ಟ ಅನಿ ಮುಳಾರ ತದಳ ತೋಡೆ ಕಾಮಾಚೆ ಪುರ ಹೌದಾಯ ಕೆಲಂಜಿ ಅವ ಪತ್ತು ನಂಚ ಆತ ದೇರೆ ಬೇರೆ ಬೋರ್ಡ್ ಅವ ಆಮೇ ಅನಿ ಮೊಡ್ಕ್ಯೋ ದೋರ್ಚಲ್ಲ ತೆನೆ ತೆನೆ ತೆನೆ ತೆನೆ ತೋಟ ಅನ್ ಮೊಡ್ಕ್ಯೋ ಮಳೆ ತದಳ ದಿಲ್ಲ ಟ್ರೈನಿಂಗ್ ಅಶೆ ಅಶೆ ಮ್ಯಾನ್ ಪುಸುನ್ ಮೊಡ್ಕ್ಯೋ ದೋರ್ಲೆ ಮೂಸನ್ ಬಸ್ತಾತ್ ಮುನ್ ಸಾಂಗ ತೇ ಮೂಸ್ ಬಸೋ ಗೊತ್ತು ನಾನು ತೋಣ್ ತೊಡೆ ಅಶೆ ಮಕ್ಕರ್ ಕರ್ತಲೆ ಮೂಸ್ ಕೆಲೆಂಜಿ ಕುಲ್ಲೋಡಂಡ ಮೀನ್ದ ಮುಟ್ಟೆ ದಿವ ಡೈಟ್ ಕುಡ್ದೋಂಡು ಕೆಲೆಂಜಿ ಮಳೆ ತೇಕ್ ನೆಗೆಟಿವ್ ತೇ ಮೂಸ್ ಮಳೆ ತಾನೇಕ್ ಟೈಪ್ ಆರ ತೆ ದಳ ತೊಡೆ ಕಾಮಾಚೆ ತಶೆ ಮುಟ್ಟಲೆ ಅನಿ ವಾಟೆ ರೆಚೆ ತಶೆ ಮುಟ್ಟಲೆ ಪುಣ್ ತೆ ಆಮಿ ತಿಟ್ಲೆ ತಕ್ಲೆ ಗೌನ್ ಅನಿ ತೆ ಆಮಿ ಸೀರಿಯಸ್ ಕಾಣೆ ಕಿನ ತಿಟ್ಲೆ ಚಿಂತ ಸಕತಿ ನಾತಿರ್ಲಿ ಅಂತಿರ ತೆ ದಳ. ಸೊ ತಚ ಪ್ರಾಂತ ಮಾಗೆ ತತ್ ಗುಡ್ ಕಿತೆ ಆಡ್ಲು ಆಮಿ ಗುಡಾಂತ ಮೂಸು ತ್ಯಾ ದಂಬೆ ಅಂತ ಅಲ್ಲೋ ಮಾಡಿಯಚ್ಚು ದಂಬೆ ಅಂತ ಅಲ್ಲೋ ಮೂಸ್ ಎಂಕರ್ನ ಗುಡಾ ಗಲೆ ದರ್ನ ಕಶೆ ಟ್ರೈನಿಂಗ್ ದಿಲ್ಲ ತಶೆ ಅಂತ ಅನಿ ಆತಂಚ ಬರೀ ಯೂಟ್ಯೂಬರ್ ವಿಡಿಯೋ ವೈ ವೈ ವೈ ಯೂಟ್ಯೂಬರ್ ವಿಡಿಯೋ ಪಡೋನ್ ಖರ್ಚೆ ಬರೀ ನಾತ್ಲಿ ಖಾಲಿ ತಾನೆ ಸಂಗಲ್ಲೆ ಅನಿ ತೆ ಬುಕಾನ್ ದಿಲ್ಲ ನೋಟ್ಸ್ ತೆ ವಾಸನ್ ತಶೆತ್ ಫಾಲೋ ಖರ್ಚೆ. ಸೊ ತಶೆ ಆಮಿ ಗುಡಾಕ ಮುಸ್ ದರ್ನ ಗಲೆ ತ್ಯಾ ವರ್ಷ ಏಕ್ ಗುಡ ಅಲ್ಲ ತಚ ಉಪ್ರಾಂತ್ಲ ವರ್ಷಾನಿ ತೀನ್ ಚಾರ್ ತಶೆ ಗುಡ್ ಮುಸರ್ ಪಾವ್ಲೆ ಅವ ಹೈಸ್ಕೂಲಾಕ ಪಿ ಯು ತಶೆ ಅಂತ ಡಿಗ್ರಿ ಫಿಲೋಮಿನಾ ಕಾಲೇಜಿಂದ ಕೆಲ್ಲೆ ಆಮೆ ಬಿ ಕಾಮ್. ಸೊ ತ್ಯಾ ಟೈಮ್ ಅರಿ ಬರೇ ಜಾವನಲ್ಲ ಏಪ್ ಟಿ ಮುಜ್ಜೆ ಡಿಗ್ರಿ ಮುಗ್ದು ನಾವು ಎಂ ಬಿ ಎ ಕೊರೋಂಕು ಪೋಸ್ಟ್ ಗ್ರಾಜುಯೇಷನ್ ಸಹ್ಯಾದ್ರಿ ಕಾಲೇಜಿಗೆ ಗೆಲ್ಲ ತದಳ ವೇಳತ್ ನಾಜಲ್ಲ ಇಶಿಂತ ಅವನು ಎಂ ಬಿ ಎ ಶಿಕ್ಷೆ ಶಿಕಪ್ ಇಶಿಂತ ಅವನ ಐ ಸ್ವಯಂ ಅಂತ ಇಲ್ಲ ಆಕ್ಟಿವ್ ಸರ್ಜಲ್ಲ ಡಯಾಸಿಸ್ ಕಮಿಟಿ ಬರ ಪೂನ್ ತೆ ದೊನಿ ಮುಟ್ಟನ ಟೈಮ್ ಬ್ಯಾಲೆನ್ಸ್ ಕೊರೋಂಕು ವೇಳತ್ ಕಷ್ಟದಲ್ಲೇ ಅನಿ ತೆ ಪಾನ್ಸ್ ಕೂಡ ಅಲ್ಲೇ ತದಳ ಮೌ ಕಡ್ತಾಲೆ ಆಮಿ ತೆ ಟ್ರೈನಿಂಗ್ ಕರ್ನ್ ಪುರ ಮೌ ಕಡ್ತಲ್ಲ ಪುನ್ ಬಾವಿ ಇಲ್ಲೋ ಬಿಜಿ ಅಸ್ತಲ್ ದೇಖುನ್ ಮಗಿರ ಗರ ಕರ್ಸ ಮಾತ್ರ ಇಕ್ಕೊಂಗ್ ಅಂತಿರ್ಲಿ ಅನಿ ಬಾವು ಕರ್ತಲ್ ಮೀನ್ ಟೈಮ್ ಅರ್ತೋ ಈ ಕರ್ತಲ್ ಪುನ್ ಜಾಲೆ ತಕ ವೇಳ ನಸ್ತನ ಮಗಿರ ಇಲ್ಲ ಸ್ಲೋ ಜಾಲೆ ಅಂತ ಮುಳರ ಪಾನ್ಸ್ ಗುಡ ಅಥವಾ ಏಕ ಗುಡಮ್ ಪುನ್ ಏಕ್ ಗುಡ್ ಮತ್ತೆ ಅಸುಲ್ ತು ಮೇಂಟೈನ್ ಕರೋಂಗ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಕೆಲೋ ತಚೆ ಉಪ್ರಾಂತ್ಲೆ ವರ್ಷ ಅನಿ ಮಜೆ ಕಮ್ ಜಾಲೆ ಪ್ರಾಂತ್ ಕಾಮ್ ಆಗ್ಯಲ್ಲ ಅವ್ ಕೆಮೆ ಪ್ರಾನ್ ಡೈರಿನ್ ಕಾಮ್ ಕರ್ತಲ್ ಕುಲ್ಶೇಖರ್ ಸೇಲ್ಸ್ ಕನ್ಸಲ್ಟೆಂಟ್ಸ್. ಸೊ ತ್ಯಾ ಟೈಮ್ ಆರು ಮೊದಲಂತ ಹಾರ್ಟಿಕಲ್ಚರ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ನೋಟಿಫಿಕೇಶನ್ ಆಯ್ತು ಎಪಿಕಲ್ಚರ್ ರಿಲೇಟೆಡ್ ಡಿಪ್ಲೊಮಾ ಅಥವಾ ತೀನ್ ಚಾರ್ ಮಹಿನ್ಯಾಸ ಕೋರ್ಸ್ ಆಸಾ ತ್ಯಾ ಕೋರ್ಸಾಕ ಕೋಣ ಜಾಯ್ನ್ ಜಾತಾತ್ ತಂಕ ಇತಿಹಾಸ ಅನಿ ಇಂಟರ್ವ್ಯೂ ಆಸಲ್ಲಿ. ಸೊ ಮುಸ್ತ ನಾನು ಅಪ್ಲೈ ಕೆಲ್ಲ ಆಮ್ಚೆ ಉಡುಪಿ ಅಂದ ಡಿ ಕೆ ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ ಅಥವಾ ದಕ್ಷಿಣ ಕನ್ನಡ ಅಥವಾ ಪೂರ್ಣ ಮೊಜೆಗೆ ತೆಗೆ ಸೆಲೆಕ್ಟ್ ಜಾಲೆ ಅಂತ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ಆಸಲ್ಲಿ ಓರಲ್ಲಿ ಆಸಲ್ಲಿ. ಸೊ ಮೊಜೆ ಸೆಲೆಕ್ಟ್ ಜಾಲೆ ನಿಮ್ಮಕ್ಕ ಉಡುಪಿ ಆಮ್ಚೆ ದಕ್ಷಿಣ ಕನ್ನಡ ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ ಅಥವಾ ಹಾರ್ಟಿಕಲ್ಚರ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಟ್ರೈನಿಂಗ್ ಸೆಂಟರ್ ಸ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಟ್ರೈನಿಂಗ್ ಸೆಂಟರ್ ಮಡಿಕೇರಿ ಕೂರ್ಗ್ ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ ಅಂತ ಭಾಗಮಂಡಲ ತೈ ದಡ್ಲೆ. ಸೊ ತಶೆ ಹಂಗಾಚೆ ಕಾಮಾಕ ಅವೆ ರಿಸೈನ್ ತತ್ಕಾಲಿ ಕೇಂದ್ರ ತೈಂಗ್ಯಲ್ಲ ಯಾ ಕೋರ್ಸ್ ಆಗ್ಯಲ್ಲ. ಸೊ ತೈ ಕೋರ್ಸ್ ಅಂತ ಅಮ್ಕ ಡಿಟೇಲ್ ಇನ್ಫಾರ್ಮೇಶನ್ ಮಳೆ ರಾನಾಕ ತೆ ಮಡಿಕೇರಿ ಗೊತ್ತ ತುಮ್ಕ ಕಶೆ ರಾನಾ ಸ ತೈಂತ ಅಮ್ಕ ತೈ ತಂಚ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಅಚ್ಚೆ ಗೆಸ್ಟ್ ಹೌಸ್ ಪರ ಅಸಲ್ಲ ತೈಂತ ರಾವು ಅನಿ ಅಮ್ಚ ಲಗ್ಗಿನ ತೈ ಏನ್ ಎಫ್ ಎಚ್ ಆಂಟಿ ನಕ್ಸಲ್ ಫೋರ್ಸ್ ಅಚ್ಚೆ ಪೊಲೀಸ್ ತೈ ರಾವುತ್ತಲ್ಲೆ ತ್ಯಾ ವೇಳತ್ತು ಬರ್ಯಾ ಟೈಮ್ ಆಗ ಸೊ ಕೋರ್ಸ್ ಮುಗ್ದು ಗಾವಾಗ ಪಾವತಾನ ಕೋವಿಡ್ ಸ್ಟಾರ್ಟ್. ಸೊ ತಶೆ ಬರ ಆಗುತ್ತೆ ತೈಂತ ಅವನು आराम जाल्ली मोवाची क्रशी ताच्या
1: प्लांट
2: वय वय वय येतं तो एक आम्ही 50 गुडू 150 तसे सड जाऊनच गेल्या. आणि वेळा काळा फार मने सेल्स सेल्स आणि मार्केटिंग अंत हांवें काम करनातलें काम नाही. सो ते मार्केटिंगाचे काम म्हाका इझी झाले. वय वय फूल टायम असा पूर्ण टेक्निकल स्टाफ जाऊन हांव सेवा दिता. दुसरे आता हॉर्टिकल्चर डिपार्टमेंट आपयता ट्रेनिंग येता हांव येता आता फार्मर्सांक हेल्प करूंक एका येता. तशें म्हजे मोवाच्या मुसाच्या कृशेची ते कृशी आली हॉबी आली एक्च्युली ताच्या प्रांत ती कृशी आणि उद्यम व्याप्त आणि उद्यम जाऊन एक बदलाव जाऊन आयले.
1: आज आमकां पयलो डेमो म्हळ्यार एक गुड एक उक्तावन काल शिकयता येतो म्हळ्यार
2: आतां गुड आमी पळोवया गुडांत कशें आसा गुडाचो संसार कसो आसा. आमी गुडाक पयले गुड ओपन करताना गुडाच्या वयर आमी इल्ले तापुडचे पडटा तेदार तांकां कळटा की ओत्तो मनीस आयलो या काल जाग जाता तांकां हेटी. सो तेदाळा ते मूस चड साबोवंक ट्राय करना तांकां कळटा नाल्यार उटावटी

0: हे सोपान सुनील क्रास्ताचे
1: नमस्कार. पंगड असा कलाराधन पांगळा, नाटक असा एक्लोस पूत, आणि नाटक असं मुखेली आणि नाटक बरेला वॉल्स्टन डेसा पांगळा, निर्देशन दिला गणेशराव येल्लूर. आता नाटक सुरुवात जाता एक्लोस पूत.

0: கேக்கு ஓகே ஈ பட்ல கிதா
1: ஆஸ்து க பொன்னாஸ்தே மம்மா தூ ஏ தசே ஊலோங் நோசோ ஹேப்பி பர்த்டே மம்மா அளே கேக் கதர்
0: கேக் ஆ கதர் சினா
1: கதர் சினாய் வண்ணா ஆ கதர்தா ஹேப்பி பர்த்டே டு யூ
2: तू का काले पिसो लागला रे
1: ओय माका पिसे ओय आऊ पिसो तुम्ही मात भगवंता असो एकलो भूत
2: असो एकलोस भूत आम्ही सुने सगळो संसार जणा वी आक नाही तर बतात म्हण तू का आम्ही पसला रे
1: तंतुन किते नवाज झाले बुरक्या पसो तुमसो काय दो
0: तू का साल अंतर किते रे काजरान सहित वाइन पियों पाटी करसो तू आता बाटली अन पियताय मु
2: सुशीला आज तुझो जन्मा दीस भांगराळो जन्मा दीस भांगराळ्या अक्षरांनी भरून दोरी जे तसलो दीस पोळे तुझ्या भांगराळ्या पुताचे अवतार आम्ही आमचे भांगर आणि आस म्हणून चिंतून पसरल्या पुताचो वेस
1: हा तसे विषय के या भांगर आणि आस माका जाय झाले तेंच भांगर आणि आस
2: भांगर आणि आस म्हणार तू आमच्या भांगर आणि आस्तीत वांटो विसारताय तुमचं आमचं भांगर आणि आस्त एकलोच पूत म्हणून तुका आम्ही पसून शिकाप देऊन वड केला रे त्याशिवाय आमका अशी एक एकराची सुवात ती आमच्या नंतर तुकाच रे
1: हा ते मकास म्हणून नाव जाणा तोर आणि हवे किती वर्ष राखा जाई मका जायना राखो मका बिझनेस इन्व्हेस्टमेंट पैसे जायचे तुम्ही मोरता म्हणजे राखो मुजान जायना सांगा मुझो वांटो माका केदाळा दितात
0: तुका झाला तरी किते रे देवा पराजिता नाही तुका जर अशी आलोचना असली तर मोगान तुझ्या पप्पा लागी उलयतोय ने असे पियोन विसारीचे म्हणून कसलं गरजे
1: हाव पियता आ सोडस पियता पियल्यार मजस दुसरी
2: पियल्यार मजस दुसरी आम्ही तुझे आवय बापूय रे आमच्या उतार प्रायर आमचो पूत आमका पळयतलो आणि आम्ही कष्टानी केली आस्त बोधीक सांभाळतलो म्हणून आम्ही चिंतले रे उदकान आमसाण दुल्ल्या बरी झाले मरे तू आमच्या आठे विटे जाणाय
1: पप्पा तुमच्या आठे विटे वळवळे कळवळे मका गोरज ना मुझे वळवळे तुम्ही समजता ते हा किती चिंता किती स्वप्न ता म्हणून तुम्ही जाणात की
0: तुझे आटे बिटे पुता आज मुझो जन्मदिस ते भांगराळो जन्मदिस तुझ्या आवयक उल्हास पटेजे तिका समाधान करी जे म्हणल्या शिवाय तुझ्या आवयक मेलसो तुझ्या जिनयेंत वो एकच दीस आणि तू वांटो जाय जागो जाय म्हणून झगडताय
2: सुशीला तू काला गळगळताय अळे हा तुझो भाऊ अजून जिवंत असा आज सकाळी हा आणि तू इगर्जेक बसून आमच्या रस्तारक आम्ही अर्घा दिली मोरयेक आम्ही फुलां अर्पिली जन्मा दीस आचरण करसो असत ही केक पहिलो आडंबर केक आणि किते किते कोणे हाडयेत कोणे दिवेत कोणे कतर येत
1: हॅलो हवे मम्माक म्हणून हाडली तिने कतरू नाकारले हवे कतुरता म्हणले तंतु मुझी काय सुख असा असल्यारी आय डोंट केअर
2: प्रकाश तू तुझी उतर आणि प्रायची गड मिरवून उलवून असाय अळे जोल्म दिल्ली आवय बापूय तुझे पोषण करन शिकाप देऊन तुका एका पाऊंडाक पावयली ती रसनाराक समान रे आणि तू त्या रसनाराक आणि जोल्म दिल्ल्या आवय बापायक विरोध होताय म्हणले चिंतून पळे
1: पप्पा तुका मुझे एक सवाल तुका समाज आणि इगोरजीन बरे नाव असा समाज तू समाज सेवक इगोरजीन तू देवासो सवाक तुमच्या रेस्पेरा वळार देवासो मणियारी ती भुरग्याक जल्म दितेले आणि कितें

0: जायनासतान ताका वाडयतले म्हणून पवित्र पुस्तकाची उतरां वाचून सांगता. पप्पा हे तू आयकलाय मू आका तू काबूल आसाय म्हणून बसतिलाय मू
1: ही ही देव निंदा देव निंदा
0: हांव खंय देव निंदा उलयलो. हांव देवाच्या उतरांनी उलयलो. म्हाका बऱ्यान वाडोवंक आसा, म्हाका बिजनेस करूंक आसा. सांग म्हजो वांटो म्हाका केदळ दिताय
1: दिनाव तर
0: दिनाय तर म्हजी वाट हांव पळयतलो. मागीर म्हाका सुरसूर नाकाय.
2: तिक्के स्वस्निक आयकाण गे. तुवें विचारल्या तक्षण दिवंक कितें ती गेलची वस्ते तशें जायना पुता. तुज्या पाप्पाक चिंतूंक इल्लो वेळ दी.
1: सुशिला तें तुजें चिंता पू, म्हाका चिंतूंक वेळाची गरज ना. हांवें येदोळस चिंतून ना म्हणा आनी आज फाल्या आनी परवा ना ना ना.
0: मम्मा आयकलाय मू ना ना ना म्हाकाय नाका नाका नाका. मुखार कितें घडात तर ताका तुमीच कारण.

0: 바꿔. 바꿔. 바꿔. कितें थंड न्हिदला ही गजल कितें आज काल हर एक राती तुमगे ताळो आयकता गजल खंय सरपावली हांवें तुका थोडे इशारे दिल्ले तुका जाग्याचो वांटो मेळटा म्हणसर बिजनेस करूंक आनी पयशे करूंक जावचे ना म्हूण कितें तरी हांव तुजो शेजारी न्हय काल तुवें वांटो विचारलो तमकी दिल्ली फिरेरीन वांटो दिता म्हणो गे
1: ना बिलकूल दिवचो ना म्हणालो
0: कितें ना बिलकूल दिना म्हणालो गे मम्मा कितें म्हणाली
1: ती थोड्या सांगते न्ही राज जावच्या बरें दिसता आमसर नाका म्हणाली
0: हा वंद कुरी हाडला के बित्तू
1: कितें
0: काय ना बक्को खालचे ट्रायल मात्र आनी की बाकी आसा हांवें जायते इशारे तयार केल्यात तुका एक एक स दिता
1: तुज्या तकल्यान कितें बरो सोलता गे
0: सांगता आयक ये सांगता बस बस बसू

0: पको त्या दीस नाक बोर पिये जगणं कर तुका जाग्याचो वांटो मेळता म्हण सर
1: कित्यान झाल्या रे पप्पा वग्गीच्या पिगाळच्या वरी म्हाका दिसना एकदम हट्टी तो
0: ते हांव जाणा ते हांव जाणा ताच्या की चड हट म्हाका आसा या तुमच्या एक एकऱ्या जाग्याचेर पयले म्हाका मोन आसले म्हज्या घरच्या कुशीचो जागो हो हांवें जाग्याच्या धनी इंत्रामा कडेन उलोवन मोल बांदून जाल्ले थवळ तुज्या बापायन पिरेरीन मोदे येवन जाग्याक सोड मोल दिवन म्हज्या आशेक शेळव धांवतले त्या दिसता म्हाका तुज्या बापायचेर आनी ह्या जाग्याचेर हट पडला
1: ते जावंक पुरो बन्ना मा तू हे सांगल्या बरी म्हज्या आवय बापाय कडे हांवें जगड न्हू जागो म्हज्या नांवार केल्यार तू का कितें पैदो बेन्ना मा
0: म्हाका कितें फायदो फायदो नासतना बेन्ना कसलेय काम करिना म्हणलें चिंत सांगता आयक फाल्यां तू तुज्या बिजनेसा खातीर तुज्या जाग्याचो वांटो विकतालोय मू ताका हांव बरें मोल बांदता आनी तो जागो मजो जाता
1: सारकें सांगलाय बेन्ना मा कितें जाव म्हाका बिजनेस करीजेस आनी ताका मस्त पयशे जायचे ताका परियार जागो जागो जागो कोणे काण गेले कितें म्हाका पयशे आयल्यार जाले
0: काल तुवें प्रस्ताप केलाय सदांय तडव करून घरा ये उलय नाका जेवी नाका विसारल्यार जेवणी नाका खाणी नाका म्हाका जागो जाय म्हणो दोन दिसांक एक पावटी गालाटो कर कितले दोन दिसांक एक पावटी तुज्या आवयचे मन मोवाळतले हळतान तुज्या बापायचे हटी उणे जातले तुका जाग्याचो वांटो मेळटा म्हणसर तुज्या कार्याचरण रावय नाका हांव तुज्या पाटल्यान रावन तुका इशारे दिते रावता

0: लावलो आणि ते दळा इंत राम मोजत आहे आणि ताजे ते इल्ली गडबडी झाली सत आणि तसे बेन्नामाक या जाग्याचे हट पडला फादर
1: फादर जा घुमताना आशा आणि आपले जिल्ली साज असणे
2: साईबा सहज जाऊन तुम्ही सांगचे सत पूण आमच्या भितर एक मनशा गुण असा जय ताका मनशापण म्हणतात त्या मनशापणा भितर कसलीच आशा वा आपलेच रावना
1: म्हाका बक्षिया फादर
2: तुका बक्षणे हांवें दिवी येता पूण तुका बक्षणे दिवंक जाय पिरेरीन तुम्ही शेजारी एकामेकाक गरजा कंदात तुम्ही पावचे
0: म्हाका या जाग्या वयर बिलकूल आशा ना हांवें आशेन वो जागो खाण गेल्लो न्ही एका अनिवार्य कारणा खातीर फादर म्हाका आतां सोडणे 60 वर्सां प्राय जन्मोन 35 वर्सां मेर हांव गटार सजी येयल्लो कागार जावन 7 वर्सां जाल्यार आमकां भुरगीं जावनात एक दीस सकाळीं मिसावच्या वाटेर देग्याच्या झाडा मोल्यांत भुरगे रोडसो आवाज हांव वचून पळयता एक 7-8 दिसाचे भुरगें रडताले तक्षण हांवें त्या भुरग्याक म्हज्या पासल्यान घेतलें आनी फाटीन घरा जावन आयलो आनी सुशिला कडेन सुशिला देवाळावच्या वाटेर देवान आमकां भुरगें दिलां स्विकार करया गे म्हणटना सुशिलान आपल्या दोळ्यांत दुकां बरोवन जायत म्हळें आणि तो भुरगो होस प्रकाश आमचो एकलोच पूत